0: Ποιο σχολείο είναι, λέμε.
1: Είναι χαρούλα. Θέμο τσέσαι είναι αλφέμ.
0: Θέμο τσέσαι είναι αλφέμ. Δεν είναι γόνα. Τι βα. Τρέχει να τάει.
1: Κάτρε, χάι.
0: Χάι. Og der var ikke flere med en række, så kan vi opfylde to række på samme plade. Sidste nummer, det var nummer 15. Vi fortsætter med nummer 4. Nummer 4. 51. Nummer 51. Nummer 84. Nummer 12. Nummer 31. 8. Nummer 8. 3. Nummer 3. 67. Nummer 67.